रोका सो एक खोलो अन्य का खोला का कवर करना साना एक खोलो ताजा वही लोग खोलो असो असता असो अन्य खोलो असो असता मतलब हरिये का रुका चा हरिये का खोला क इल्लो स्पेस देता अन्य ताका वॉट पड़ा शे कंसो एक खोलो अन्य का खोला वाले समावेश है साना दंपाना अन्य का खोला का इल्लो अच्छा सट्टा इल्लो सट्टा मतलब ताका इल्ले वॉट मेलों दे रूक Please repeat. Rook is not only Rook. Rook is something more than Rook. Yes, Sahit. Meaning Puranje. Meaning Puranje. Coffee. I'm coffee kanigeli asakali. The coffee politanamka kitempura uda seje. E coffee kanigi kuli garani markaragi utingi kai laili. Tia ivanta kudkudonu kamkur no bail manchanus on laili te tezada. Taka uda gale. तक गोबर गालो अनि ते वर्ष जाताना ते कॉफी शॉप बियो तानी काढल्यो तितल्यांच नाही ते कॉफी शॉप बियो काढून ते मागीर फॅक्टरीक धाडले ते फॅक्टरीचे लॉरी ड्रायव्हर आणि ताका येले ते ताच्यो साली काढणं बियो करणं तो पावडर करणं कॉफी पिठो झालो तितल्यांच नाही तो मागीर कॉफी पावडर लॉरियर बॉक्सेस घालणं ओन गेले लॉरियर ओन गेले ते रेल्वे स्टेशनाक गेले मागीर ते शिपर एक्सपोर्ट केलें शॉपाक गेलें ते शॉपकीपर ताच्या शॉपान काम करच्यानी तांणी ते इकले मागीर आमी वचून ते शॉपकीपर ताणून तो कॉफी पावडर हाडलो आनी म्हज्या मम्मीन तो कॉफी पावडर उनून उदकांत घालून उनून उदक करून सकाळीं हांव आनकी न्हिदोन आसतना म्हाका उठोवन ती कॉफी दिली कितलें काम कितले जाण काम केलें म्हाका कप ही कप कॉफी मेळूंक कितल्या जाणांनी काम केलां त्या दाळांत हांव ती बियींग काण त्या मातयेंत पुरता म्हणसर तें जर जावं न्हू मागीर लॉरियर कॉफी पिठोवन शिपार गेल्या उपरांत ते फॅक्टरीन ते बॉक्स करून कॉफी पॅक करून परत दित आनी हांगा कॅन्टीनाच्या जाणांनी कॉफी करता म्हणसर घरा मम्मीन कॉफी करता म्हणसर कितले जाणांनी काम केलां सो कॉफी पावडर इज नॉट कॉफी पावडर इज समथींग मोर दॅन कॉफी पावडर प्लीज रिपीट कॉफी इज नॉट ओनली कॉफी कॉफी इज समथींग मोर दॅन कॉफी आतां कडलें खालें साहित्य खालें मिनींग टू सी समथींग मोर इन एवरीथींग एवरीथींग एवरीबॉडी कॅन यू सी दॅट कॅन यू सी इन युअर फ्रेंड समथींग मोर तुमी कजा जाल्ल्यांक तुमच्या बायले थंय समथींग मोर तुमकां दिसता की गूण तिचे शेगूण तुमच्या पुता दुयेंत थंय कितें बरेंपण दिसता की समथींग मोर तें साहित्य सकळ संगतींत समथींग समथींग मोर आमी पळयताना मोगान ती समथींग मोर पळयताना मोग म्हळ्यार कितें हांव हांगा प्रिंसिपल आसतना एकलो तरणाटो 38 degree तो दनपरां जेवणाक हंपन कट्टा येतालो खंय हे ताजमहलाक तो दनपरां 12:30 ताजमहलांत चडोवन नॅक्स्ट क्लासीक येतालो ताच्या मुखार एक चेडूं भोवशे ताचे क्लासमेट मुखार येताले सडनली चेडू मुखार येता वो तिच्या पटल्यान आसा तो ताचे इतल्याक आसा सडनली चेडू आसो हँकी सकयल पडलो हँकी सकयल पडलो वो चेडो NSS-ांत आसा NSS-ांत आसल्यांक हॅल्प करीजे कुमो करीजे म्हण एक हें आसता प्रवृत्ती आसता असो तूं आलो पडलो पडोवं न्हू आतां कालां करचें चेडू शिदा चलोवन आसा हँकी सकयल पडला हांगा एकलो हँकींत खेळटा हँकी सकयल पडला हाका विचून दिवचें गी ताका नाका गे तें मिसअंडरस्टँड करीत गी पूण हांव NSS-ांत आसा हांवें हॅल्प करीचें गे नाका ताका हँकी जाय पडटा देखून हो धैरान गेलो हँकी असो उखल्लो आनी वेगान स्पीडार चल्लो आनी चेडवा कडेन वसोन न्हू या हँकी म्हणालो या हँकी हू आय एम सॉरी म्हणून ताणें चेडवान हँकी अशे कडचो काण गेलो तो हँकी ताका दिताना अशें टीप ऑफ द फिंगर आनी चेडवाचे फिट टीप ऑफ द टंग टच जाले टच जाताना इलेक्ट्रिसिटी सकट सुरू जावन थंयता उरलें देखून न्हय मुदी घालची मुदी घालतना मुदी म्हळ्यार काले मुदी मुदी घाल्ले दिस हाट देखून रिंग ताका पळय चेडू म्हणलें थँक्यू वेरी मच मागीर ती चलोवन चायली कॉलेजीक कॉलेजीक पावली तूं खंयच्या क्लासींत हां हांव कॉमर्स तूं कॉमर्स गे वय हांवें कॉमर्स हां नॅक्स्ट डे ताणें सांगिल्लीं तीं ह्या पटी हँकी पडोवना हँकी पडोवन ती उलोवन

ಸೋಯ್ ರೈಲೆ ಮೈ ತೋಮಣರು ಅವೆ ಸಕ್ಕಟ್ ನೋಟ್ಸ್ ಬರೋಣ ಮಮತಾ ಮೇಡಮ್ ಅಂದಿಲ್ಲೋ ನೋಟ್ಸ್ ಬರೋಣ ಹೆಲ್ಮಾಮ್ ಅಂದಿಲ್ಲೋ ನೋಟ್ಸ್ ಬರೋಣ ತುಜೋ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ತೆಗೆ ಶೆದಿತಾ ಮಕಾಮ್ ತೂ ಆಲೋ ಪೊಡುಲೋ ಸುರುಜಲ್ಲಂತೈ ಅತ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಅಣ್ಣ ಹಾಂ ಫಲದಿತ ಅಮ್ಮಣಲ್ಲಂತ ಮುಜೋ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಫಲದಿತ ಅಮ್ಮ ಸಕ್ಕಟ್ ಬುರೈಲ ಹೆಲ್ಮಾನ್ ಬು ಸಂಗಲ್ಲ ಮಮತಾ ಸರ್ ಸಕ್ಕಟ್ ಫುಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅಮ್ಮಣಲ್ಲಿ ಊಲೋ ನೋನ್ಸು ಕಾಲೇಜಿಗೆ ಬಾವಲೆ ತೀಸರೆ ದಿವಸ ತಾನೆ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಚೆಡುವ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ದಿಲೋ ಅನ್ನಿ ಓ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಅಣ್ಣ ಇಲ್ಲೋ ಕ್ಯಾ ದಿಸ್ ಓ ರೂಮ್ ಹಾಕಿವನು ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಗುಂಡಾಯಿಲು ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಟಿಂಗ್ಸ್ ಬೀತ ಸೆಡು ಅಚೆ ಬರೇ ಕವರ್ ಕೇಳಾಮ್ ತಿಚ್ಚೆ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಆಗಿದೆ ತಾನೆ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಪೊಳೆಯಿಲ್ಲ ಮುಂಚೆಡುವ ಫೋನ್ ಕೇಳ ಓಯ್ ಪೊಳೆಯಿಲ್ಲ ಸುಗ್ಳ ಪೊಳೆಯಿಲ್ಲ ಸುಗ್ಳ ಪೊಳೆಯಿಲ್ಲ ನಾನು ತುಂಬ ಪೊಳೋ ನಂಬ ಕವರ್ ಕವರ್ ಓಯ್ ಕವರ್ ಪೊಳೆಯಿಲ್ಲ ಕವರ್ ಉಕ್ತಾ ಗೆಲ್ಲ ಕವರ್ ಉಕ್ತಾ ಅಂತ ಈಗ ನೋಟಸ ಲೆಟರ್ ಲವ್ ಲೆಟರ್ ಫಸ್ಟ್ ಲವ್ ಲೆಟರ್ ಓ ಮಾಗಿ ರಂಚೆ ಹರಿಯಕ್ಕೆ ದಿವಸ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಆಫ್ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಆಚೋ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ತಾಕಾ ತಾಚೋ ನೋಟ್ಸ್ ಬುಕ್ ಕಾಕಾ ನೋಟ್ಸ ಸಾಮಾನ್ ನಾಯಿ ತಜೆ ಭಿತರ್ ಕಾಗದಾ ಎತ್ತಾಳೆ ಅಶೇನ್ ಜಾವನು ತರ್ಡ್ ಇಯರ್ ಜಾಲೆ ಪುಣೆ ಮಾಗಿರ ಜಾಲೆ ಎಕ್ ವರ್ಷ ಜಾಲೆ ಉಪರಂತ ತಾನೆ ಡಿಸೈಡ್ ಕೇಳ ಆಮಿ ಕಾಜಾ ಜಾವ್ಯಾ ತಿಂಗ ಕಾಜಾ ಜಾಲಿ ದೊಗಾಯಿ ಕೈ ಸುರು ಜಾಲೆ ಹ್ಯಾಂಕಿ ಬರ್ವಿ ಹ್ಯಾಂಕಿ ಪುಡುಲೆ ಬರ್ವಿ ಅದ ಕಾಜಾ ಜಾಲೆ ಬೆಂದು ರೋಸನ್ ಕಾಜಾ ಜಾಲಿ ಶರ್ಮಾ ಕಾಜಾ ಜಾಲಿ ಹನಿಮೋಹನ್ ಪುರ ಜಾಲೆ ದೊಗಾಮ್ ಬುರ್ಗಿನ ಜಾಲಿ ದೊಗ್ ಬುರ್ಗಿ ಮಗಿ ತೀ ಬುರ್ಗಿ ಪಿ ಯು ಸಿಗೆ ಡಿಗ್ರಿಗೆ ಪೌತಾನ ತಾನೆ ಎಕ್ ದಿವಸ ಮಮ್ಮಿ ಕಡೆ ಡ್ಯಾಡಿ ಕಡೆ ಸಾರ್ಲೆ ಡ್ಯಾಡಿ ಡ್ಯಾಡಿ ವೇರ್ ಡಿಡ್ ಯು ಮೀಟ್ ಮಮ್ಮಿ ಡೋಂಟ್ ಟಾಕ್ ಅಬೌಟ್ ಇಟ್ ಡೋಂಟ್ ಟಾಕ್ ಅಬೌಟ್ ಇಟ್ ಡೋಂಟ್ ರಿಮೈಂಡ್ ಮೀ ಆಫ್ ದ್ಯಾಟ್ ಮಮ್ ತಜ ಊಡಾಸ್ಕೊಂಡಾಕ ಮಗ ನೋ ಟೆಲ್ಸ್ ನೋ ಮಮ್ಮಿ ಮಮ್ಮಿ ಯು ಟೆಲ್ಸ್ ಗೋ ಆಸ್ಕ್ ಡ್ಯಾಡಿ ದನ್ ಡ್ಯಾಡಿ ಸೆಟ್ ಓಕೆ ಐ ವಿಲ್ ಟೆಲ್ ಯು ದ್ಯಾಟ್ ಡೇ ವೆನ್ ವಿ ವೆನ್ ದ ಹರ್ ಹ್ಯಾಂಕಿ ಫೆಲ್ ಡೌನ್ ಡರ್ಟಿ ಹ್ಯಾಂಕಿ picking up that hanky and I gave that hanky like that didn't touch then we came up then I don't know she wrote something which I didn't understand wrong grammar everything love letter was wrong grammar but still because of the pressure from parents and all that and the mummy said it's too late now you have to get married we got married but I tell you son I want to tell you son this is how we got married because of the hanky but I want to warn you son whenever you see a girl dropping her hanky you just see it as if it is a cobra and go that way don't go and pick up so repeat now hanky is not only hanky hanky is something more than hanky repeat something more than hanky this is how we create stories literature What am I speaking? Literature. Sahithi kashi paron chen. Ham anta create kashi story create ke liye. Haan mujo ham principal zaun cha pahila. Mujo ke pahila father Nelapathi manam hanga principal zaun slo. To yo do laam. Itlo laam. Haan short. Dekho no haan taka Nelapathi tache naam father Nelapathi andra so. Taka send of dita naam sang lai. This is father Nelapathi. I am Draupadi mula. Taka raga. ತಗ ನೆಲಪತಿ ಅವನು ದ್ರೌಪದಿ ಮಳೆ ರಾಗಾಸ ಎಕ್ತಿ ಸಾವನಿ ತೋ ಬಾಂಬೆ ಮೀಟಿಂಗ್ ಗೆಲ್ಲ ಸೇಂಟ್ ಜೇವಿಯರ್ಸ್ ಕಾಲೇಜ್ ಮೀಟಿಂಗ್ ತೈ ತಕ ಉಯಿರ್ ರೂಮ್ ದಿಲ್ಲ ಮಳಿಯರು ಮಕ ಸಗಲು ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್ ರೂಮ್ ದಿಲ್ಲ ಉಯಿರ್ ತೈ ಏನ ಸ್ಲ್ಯಾಬ್ ನಾಂತ ಪೂರ್ಣಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆನೆ ವುಡನ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಲೈಕ್ ಅಮ್ಚ ರೆಡ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆತ ಉಯಿರ್ ಸರ್ತಾನ ಸಲ್ತಾನ ಬಡಾ ಬಡಾ ಬಡಾ ಓ ಒಟ್ಲೋ ಮನಿ ದಡಂಗ ಮನೀಸ್ ತುಮ್ಮಳ ಪ್ರಶಾಂತ್ ಫಾದರ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಅವನು ರಾತ್ರಿ ಬೈರತ ಜವನಾಕ ತು ಈ ಗಿನಿತ್ತದ ನೀದೆ ತು ಕೊಪ್ಪರ ಅವನು ದಾವರ ಅವಸಲ ಓಕೆ ಫಾದರ್ ನೆಲಪತಿ ತೂ ದಾವರ ರೀ ಪುನ ಏ ತಾನೆ ದಡಬಡಾಕರ್ ನೀ ಏನಕ ಅವ್ನು ಸಖೇ ನಿದ್ಲ ತೂ ದಡಾಕ ಎದೋ ಮನೀಸ್ ತು ಏತಾನ ಮಗ ಜಾಗ ಜಾತ ದೇಖ ಸ್ಲೋ ಎಸ್ ಫಾದರ್ ಅವ್ನು ಭಾರಿ ಸ್ಲೋ ಏತ ಆವಾಜ್ ಕರ್ನ ಸೊ ಅವ್ನು ನಿದೋಂಗ ಗೆಲ ಸಾಡೆ ದಾವರ ತಗ ಊಟಾಸ್ನ ಮಗ ಪ್ರಾಮಿಸ್ ದಿಲ್ಲ ಅಮ್ಮ ತೋ ದಡಾ ಬಡಕ ಆಮೇಲೆ ಒಣ್ಣೆ ಆತ ಉಸನ್ ನಿತ್ತಾನೆ ಅವಂಗ ಸಗಲ್ ನಿಲ್ಲ ತೋ ಆತ ಎತ್ತಲು ಮಗಿರ ಬಿ ಕಟ್ಸೋ ಆವಾಜ್ ಐಕಲ್ಲ ಮಗ ಹಾಂ ಬಿತ್ತರ್ ರಿಗ್ಲು ಅನಿ ರೂಮ್ ಆ ಬಿತ್ತರ್ ಬಡಾಗೆಲ್ಲ ಹಾಂ ಓ ಆತ ಜಾಲೇನೆ ಅನಿ ಉಸನ್ ನಿತ್ತಲು ಪುರೋ ಜಾಲಾನೆ ಅನಿ ಕಟ್ಲಾಸೋ ಆವಾಜ್ ದಾಡ್ ಕಟ್ಲಾರ ಬಸ್ಲೋ ಅಮ್ಮನವ್ರದ್ದು
ओने आणि 2 मिनिटं कठार बसलो आपला नित्त आलोचो नाही काही कोण रझार कोणताच्या रझार करून बसताय नित्तलो डब ना मग बडबड बडबड बड त्याने एक शूज काढलो पायाचो एक शूज काढणं आम्ही जेजुट पायाचो शूज काढून दोरणं आम्ही बडबड काढून उडवचो हो त्याचं एक शूज बडबड बडबड चालला अरे चालले ओणे एक शूज काढलो नाही आणि एक शूज नाही एक शूज काढलो आणि एक शूज अरे हो एक शूज काढून निदलो घेत एक शूज पाया तसा घेत माका हंगा न्हीद ना आणि एक शूज खं गेलो एक शूज काढला आणि आणि एक शूज खं गेलो म्हाका तटवून जाता की अर्दे वर न्हीद ना म्हाका असो शूज केदार सकयल पडटा हो शूज पडानसो ना काल करचें हांवें म्हाका हांगा न्हीद पडना कळ्ळें तुमकां न्हीद पडना तो शूज पडटा म्हणसर म्हाका न्हीद ना कडेक तटवून आसतना हांव उठलो वयर गेलो ताच्या बागलाक बडाबडा केलें ताणें बागी लोक सॉरी प्रशांत आय एम सॉरी आय रिमूव माय फस्ट शूज ताणें बडाबडा देन आय रिमेंबर यू आर स्लीपींग डावन दे यू वील बी डिस्टर्ब सो आय टूक द शूज व्हेरी स्लोली विदाउट एनी साउंड सगळे आमचे वारीस आसात पळय वारीस फलकाल जाता गे ते म्हाका हात दिता गे ते अण्णा कडेन मोगार पडला गे वो कोल मनीस गे खंयचो बुन्नासो म्हाका मेळ्ळा गे सकट वारीस पुरो आसात पळय सेकेंड शूज केदाळा पडटा म्हणजे रिजल्ट केदाळा येता सैरीक केदाळा येता सेकेंड शूज तुमचे जिणेचे खंयचे सेकेंड शूज म्हणून तुमी पळयचे वारीस वारीस आतां रिपीट करा शू इज नॉट ओन्ली शू रिपीट करा शू इज समथींग मोर देन शू असो अर्थ घाला म्हळ्यार हर एका वस्तूक एक मिनींग न्ही सबार मिनींग हजार मिनींग तल मनीस क्रिएटीव जाता ऍपल ऍपलाचे सुर्या नाका ऍपल नाका ऍपलाक खंय जल्मलें ऍपलाचे सिंबल कितें तूं एका चेडवाक ऍपल दिता जाल्यार ताचें सिंबॉलीक मिनींग घालें तूं ऍपल साबून दिता जाल्यार ताचें सिंबल घालें आनी खंय परस ऍपल विकतात कशें डिशीज करता ते कोण न्ही हां हे पुरा रायटींग म्हळ्यार काय म्हणून तें परत तुमकां सांगायचें म्हणून तुमकां बोर जातलें आतां रायटींग सो रायटींग म्हळ्यार एक उदक वळोवन गेल्लें बरी उदकाक कली सकत आसा एक फातोर येता वाटेर उदक येता वळोवन येता तोंडांतलें उदक वळोवन येता फातोर येता हाड उदक ताणें लडाय करूंक रावता गे ना त्या फातरा कडेन वचून उदक घालूंक येता नायस नायस उदक वचून फातराचे रावंड रावंड रावंड रावंड वचून नायस यू आर सो नायस म्हणून पॉलिश कर पॉलिश कर थोड्या वर्सांनी फातर तो बरो पॉलिश्ड फातर जाता उदकाची सकत तशी उदकाची सकत तशी उदक लिक्वीड सो सॉफ्ट फातर घट पूण हे लिक्वीड एका घट्ट फातराक कशें हें करता ट्रेन करता सोमां करता ताकाचे रावंड रावंड वचून पॉलिश करनासा युजली स्त्री हो दादल्या मनशांक कडेन दादल्या मनशांक भूत शिकोवची कशी लडाय करनाय इल्लेंच ड्रॉप बाय ड्रॉप रगत पिवन हे इम्पॉर्टंट आमी चिंता रायटींग बारी डिफिकल्ट जॉब म्हणून हांवें कितले हायस्कुलांनी पळयलां तांकां मेस्त्रीन सांगल्यार टिचरीन सांगल्यार हें पोयम बाय पार्ट करणे या किड्साचे वर्ड्स आसता तें पोयम बाय पार्ट करणे या म्हळ्यार बाय पार्ट करनात तांकां जायना पूण तेच स्टुडंटांक चेन्नय एक्सप्रेसाचे लुंगी डांस टू लुंगी डांस बाय पार्ट करणे या म्हळ्यार कितले सोबीत करून बाय पार्ट कर येवन ते सिंग करतात इंग्लीश पोयम कन्नडा पोयम मेमोरायज करूंक जायनातल्याक उड आसनातलें तें कशें इतले सुलभान ताणें लुंगी डांस तांकां उडास उरता कितले बरें करून सिंग करतात मॅथ्सांत फेल जाता पूण ताचे कडेन सार त्या क्रिकेट प्लेयरांनी कितले स्कोर काडिल्ले आदल्या बॉम्बे जाल्ल्या मॅचांत कितले स्कोर काडले पटा पटा पटा मॅथ्स जायना तें कशें जावचें म्हळ्यार इफ यू लायक समथींग यू लर्न समथींग कांय प्रॉब्लम आसना यू शूड लायक सराव जावं न्हू इफ यू लायक द टिचर यू लायक द सबजेक्ट टिचरीक लायक जाल्यार मेस्त्रीक लायक जाल्यार तो म्हाका लायक जाल्यार हांव बरें करून शिकता कोण हांव हेट करता गे हांव त्या सबजेक्ट शिकना तुमीच हें करयात म्हजी मात्र मम्मी सगळ्या संवसारार
मुझे एक मम्मी मात्र हम क्लासित पटिएतना तुम छोटे मम्मी का नहीं सरता वही रे वही गो तुम्हें आज पूरा टीचर निसार ले सक्कड़ क्वेश्चन का आंसर के देंगे तुम्हें क्यों नहीं मम्मी सक्कड़ का टीचर निसार ले क्वेश्चन पूरा में आंसर के लें मुझे मम्मी तेई सार नतले वही रे टीचर कड़े आज तुम्हें कहली क्वेश्चन है सार नहीं कंचे आंसर दिले मन नहीं My mother is the only mother who never asked, did you answer all the questions? She said, what questions did you ask in the class? Amche sukkat parents ani amka sangalen alar class in boson question ai sari je answer din go sana ga tu kitla maran jate tumhe kitle jan question ni sartat aaj ya anga ga ulaita tumche kadna repeat kare ta tumhe question ni sart questioning creativity mlar questioning सो रायटींग आमकां नॅचुरल आमकां बरो आवेश बरो येता ना बरें मूड आसता लव लॅटर फस्ट लव लॅटर कितलें सोबीत कर न्हू तुमी बरयल्लें कशें मॅसेज तुमी धाडटात थोडे पटी इतलें सोबीत कर न्हू शेक्सपियराक सयत बरोवंक जावचें ना तशें तितलें सोबीत कर तुमी मॅसेज धाडटात हू सेड रायटींग इज डिफिकल्ट रायटींग इज नॉट डिफिकल्ट तुमी ट्राय करा ट्राय करा म्हळ्यार हें लव लॅटर न्ही कळ्ळें दुसरें काणी येवपरा बरोवंक ट्राय करा रिपीट करा रायटींग is very easy even before lunch writing is very easy writing is a flow narate amplant lag jata zaram utkara bari jata am creativity why to create amka matri ti sakat asa water ami prepare karna te devan dil amka which is nature part of nature ami prepare karna te water use kan coffee karta hu juice karta hu that is culture I don't create nature. I don't create water. Water is there. Culture, part of culture. Juice, coffee, buying kontam. That is part of culture. Pun udhaak, ame kella nahi, ame ritsala nahi, ame nirman kella nahi, devan nirman kella. Nature. Pun te udhaak, buying down, pump galna, angaadche. That is part of culture. We are co-creators with God. आमी देव वटो आमी क्रिएट करता हूं स्टोर्स बट हिंब हे पर हांवें हांव रूख प्रिपेर केलो न्ही हांवें निर्माण केलें न्ही देवान केल्लें तें हांव फुलींग करता फर्निचर करता घर बांदता फातरांनी फ्लावर्स हांवें फुलां करूं नात प्लास्टीक फुलां सून न्हू नीज फुलां हांवें करूं नात पूण तीं फुलां अशें माळण म्हाका जर डेकोरेट करता दॅट इज कल्चर तें फूल काडणं वाजान दवरता That is culture. Fool I may create guru na. Pun te touch or decoration kache, sobit kache. Then sir, tree, clothes, skin of the animal, shoes kelle, clay, coffee seeds, coffee tea kelle, body, body. Amen, body create guru na. Pun ya body is moolak, mukhantar. Through this body, I can create dance. Through that dance, I can create emotions, nature. Body is part of nature. I didn't create my body, but I can create meaning, culture, through dance. Rice, the simple. I may cook idli, dosa, pura create. Pun rice, sheet I may create. Pun bath I may create. Gurung zainam. Thara, thoda pati amka burung zainam on zata. The writer's block, manta, the writer's block. Mana burung zainsana. Thetara I may kaana karije. Ye important. तुमकां कोणाक बरोवंक कश जाता गी बरोवंक जायना गी रायटींग कश जाता गी कालें करचें तेदाळा हांव बरोवंक बसलां पुरा प्रिपेर केलां पेन्नां रेडी आसात कदल बसलां मेज रेडी आसा ए सी ऑन केला आतां बरयचें पूण बरोवंक जायना तेदाळा हांव कितें बरयचें तेदाळा तुमी कितें बरयचें म्हळ्यार हांव बरोवंक बसलां पूण म्हाका बरोवंक जायचो ना म्हाका बरोवंक मूड ना तें बरया कळ्ळें म्हाका बरोवंक मूड ना म्हाका बरोवंक जायचो ना कावना प्रपरीचें म्हणना तुमकां बरोवंक मूड ना त्या वेळार म्हाका बरोवंक मूड ना इल्लो आळसाय भोगता तें बरया ना जाल्यार तुमी बरोवंक प्रयत्न करता जाल्यार हांव 5 मिनटां बरयतां 5 मिनटां बरयता चड न्ही 5 मिनटां बरयतां त्या जाल्यार 5 मिनटां बरयल्या उपरांत तुमकां सवयर पडटा तुमी 10 मिनटां बरयतात 15 मिनटां बरयतात हें तुमी उगडास दवरचें सदांव जण बरोवंक कित्याक रिलॅक्टन्स बरोवंक कित्याक जायना म्हळ्यार चिंताप कोणें म्हजें बूक पब्लीश करचें ना
हाँ तो सो राइटर नहीं बोरूँ टैलेंट ना ता बदलाक तुम्हें बोरूँ मानस जर आरूँ जायना जायच ना जर ते बरया बोरूँ जायच ना कि मुझे ते अड़कड़ आसा हाँ फाल्यां बरयता फाल्यां बरयता म्हूण चिंता पूण हांव बरोवंक जायना तशें ना जाल्यार काल कितें जेवण आतां 3 मिनटां बरयता 5 मिनटां बरयता मागीर मागीरचें पळया त्या 5 मिनटां उपरांत तुमकां इल्ली उर्बा येता मागीर इल्लो होरबोस येता उर्बा आसले होरबोस जाता आशा जाता ग्रेडी जातात आमी बरयचे बरयचे हे क्रिएटीव पीपल सृजनात्मक तांचें कॅरेक्टरिस्टीक लक्षणां कितें म्हळ्यार तांकां मस्त इंट्रस्ट आसतात ते एक हातावन अण्णेक कशें कंबायन करतात कशें कंबायन करतात काणयो क्रिएट करच्यो अश्यो मुखार हस्त आसता काल घातात हस्त सादो प्राणी तुमी हस्ती लग्गी वसा ताची शिमटी धरा शिमटी हस्तीची ती शिमटी धर न हस्तीच्या काना गाडा हाडा कुच कुच कुच कुच कर ताका खुशी जाता काना भितर ते घालताना खुशी जाता वगच रावता ना जाल्यार मुखार वचून ताचो मुखलो पांय वयर उखळ आयिल्लो कुच कुच कुच कुच कर हस्तेक तशें वगच खुशी जाता तुमी हें बरो ट्राय करा जाय ते हे साहित्याच आमी सांगचें बरो साहित्याच हें ट्राय करा क्रिएटीव म्हणजे अशें हे दोळ नातलें म्हजे दोळे हांगा नासतना हांगा ना म्हजे दोळे म्हजे दोळे एकाद्या वेळार पाटल्यान आसले जाल्यार कितें जातें दोळे हांगा ना आतां पाटल्यान आसात म्हज्या पाटलो कोण म्हज्या पाटल्यान येता म्हूण पुरो तुमकां कळटा आसलें तुमच्या पटलाव कोण करता हू फॉलोज यू पुरो तुमकां कळटा सर हे प्र वायल्ड थिंकींग म्हणटात वोंट हांगा ना वोंट हांगा ना वोंट हांगा आसात तशें आसलें कितें जातें बायलेक कीस दिताना ताणें येणें येवन कीस दिचे तसलो येणें कीस दिवपाय ना खावंक उपरो येणें आसलें दांत हांगा घसूं आसता आसले मागीर घाल आनी एक मात्र वोंट आसा वयलो वोंट ना कदळ घालून जाता हें सांगलां ना हांवें यो फर्स्ट क्लास आं आज तुमी ब्रेकफास्ट केलें ताचे विशयान तें बरयत न्ही तुमकां कितें बरयत कितें जालें आज कशें जालें तेंचो बरयत कितें तुमच्या रावंड आसा की तेंचो तेच विशयान बरयत डायवोर्सा विशयान हांवें एपटी विचारलें बरोया म्हूण डायवोर्साक कारणां कितें म्हूण खोली पुरा कारणां डायवोर्साक बरयलें तें नाका एकादे वेळार ग्रॅविटेशन नातलें जाल्यार गुरुत्वाकर्शन शक्ती नातलें जाल्यार आमी पुरो आतां वयर आसता न्हय आमी पुरो हांगा हँग तें बॅट बावली म्हणटात म्हळ्यार बावली बरी आमी वयर आसता इफ मॅन वेर टू वेर सारी पकन दादले मनीस याजक पुरा कापडां न्हेसून येता जाल्यार आमचो वायस चान्सलर कापड न्हेसून आयिल्लो जाल्यार हांव आज कापड न्हेसून आयिल्लो जाल्यार तर कितें वायल्ड थिंकींग क्रिएटिविटी म्हळ्यार तें मोर्न नातलें जाल्यार संवसारांत तशें हांवें बरपा विशयांत सृजनात्मक बरपा विशयांत क्रिएटीव रायटींग वायल्ड थिंकींग हाचे विशयांत इल्लें सांगलें आजीक पुरो म्हूण दिसता कितें म्हळ्यार थोडी आड आड आड आड पुरोवंक जो आसात न्ही देन मस्तू देव बरें करूं थँक्यू वेरी मच

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: आता तुमचे मुखार फादर प्रशांत मारता.
2: संस्कृतांत सबार बरी सोबीत पोएम्स आसात, कवन आसात. हे एक कवन, सोबीत कवन. कित्याक सोबीत? आनी तूं ह्या शब्दा मुखांतर ते मुवमेंट आसा केलो. शब्द मुखान ललित लवंगा, लवंगा म्हळ्यार येळ, काडमम काडमम, लता लता परिशीलन कोमल मलय समीरे, पश्चिम घट्ट तावण यांचे वारे, तांचे येळ काडमम असो तो फोर्मोळ घेवन लवंग लता कोमल मलय समीरे, समी समीर म्हळ्यार वारें, थंड वारें कशें आयलें म्हळ्यार तें काडमामाचें येळाचें तो पुरमोळ पुरो काण घेवन आयलें. तें लायन आयकतना आमकां कितें भोगता? वारें लता लवंग परिशीलन कोमल सॉफ्ट कोमल मलया वेस्टर्न घाटता हांव समीरे वारें आमचें कशें. मागीर उरले आसात कशें कृष्णाचें, कृष्णाक हें कशें गंध घालून ताका कसो लेप काडलो म्हणून जस्ट एक शो करूंक. साहित्य म्हळ्यार कितें? कशें साहित्य क्रिएट जाता? कशें आमी मिनींग करता? शब्द काणून शब्द काणून कशें करता हो म्हण जस्ट टू एग्जाम्पल्स. अच्छा पयलें कितें जालें आसलें सबार वर्स आमी पळया. पयलें भास आसाचें न्हय, भास आसाचें न्हय, बरयचें जाल्यार भास कोता आसाचें न्हय. कोणाक भास नांगी म्हळ्यार कल्चर ना म्हणून अर्थ, ताका भास ना सायबा, बुर नासतो म्हळ्यार घालें भास ना, बुर नास नो कल्चर. सो भास आनी कल्चर भारतीय संस्कृतींत सेम. कोणाक बरी भास येता की कोणाक गोत्त आसा की कळली भास खंय यूज करची म्हण गोत्त आसा की तो सुसंस्कृत कल्चर्ड पर्सन. आमी कितें जाला 500 crore years बॅक देर वॉज सन, नो सन, मागीर सन जालो 300 अर्थ मागीर जालें, 200 years बॅक ग्रीन वेजिटेशन आयलें, 100 amoeba आयलें, 40 lakh years बॅक मंकी ना तरलें, 12 lakh years बॅक एप आयलें, 4 lakh years बॅक देर वॉज नो ह्युमन बिईंग, 50,000 years बॅक देर वॉज नो थिंकींग ह्युमन बिईंग. मोनीस म्हणलो जाल्लो तेचे पयलीं 13.8 billion years बॅक एम्टीनेस, तोहुआ बहू म्हणटात, तोहुआ म्हणल्यार कंप्लीटली एम्टी, नथींग. आमकां तें कॉन्सेप्ट करूंक कितें जायना एम्टीनेस म्हणून कळ्ळें. 12 billion years बॅक ग्रॅविटेशन, 4.8 years बॅक गॅलक्सी मेटिरियलें, मागीर ताच्या उपरांत लायफ हॅब मच, 2.6 years बॅक इंस्ट्रुमेंट्स, मागीर 1,50,000 years बॅक ते म्हणटात लँग्वेज. लँग्वेज सुरू जाली, लँग्वेज म्हणल्यार कितें? आमची कूड लँग्वेज करूंक तयार जाल्ली न्हय, आमची कूड तयार जाल्ली उस्वास काडूंक, खावंक, जीब आसची उलोवंक न्हय, प्रायमरीली जीब आसची रूच पळोवंक, डायजेस्टीव डायजेस्टीव डायजेशन करूंक, वोंट आसचें पापा मामा म्हणूंक न्हय. आमी खाताना तें बरें चू करूंक हॅल्प जाय अशें, गळो आसचो उस्वास आसचो आमी जिवंत आसाशें. पूण आमी कितें केलें? थंयच कुडीचे ते पार्ट्स खाण घेवन थंयतान लँग्वेज केले, जीब यूज करन, लिप्स यूज करन, दांत यूज करन, तोंड यूज करन आमी लँग्वेज प्रोड्यूस केली, मनशान लँग्वेज प्रोड्यूस केली. तितकारच पावना मुखार ती लँग्वेज मिनींगफूल जाय अशें, मिनींग येशें ताणें प्रयत्न केले. आमी कितले वर्सां कितले दीस ह्या संवसारांत आसता? हांव एक 70 म्हूण चिंत्या. कितले दीस ह्या संवसारांत हांव आसता? कितले दीस, कितले दीस ह्या संवसारांत आसता? 70 years जाल्यार तुमकां पातयेशनांत 28,000 days, 28,000 days मात्र आमी ह्या संवसारांत जियेवचे 70 years जाल्यार, ताचे चड जाल्यार 35,000 days पुरो, तितलेच दीस. ह्या इतल्या दिसां भितर आमी एक मिनींग प्रोड्यूस करीचे संवसारांत. आमी दिसाक 20,000 ब्रिदींग करता, 50,000 आमकां थॉट्स येतात दिसाक. कितले? 50,000 thoughts. तांत 50,000 40,000 जेवणा विशयान, आतां तुमी करतात पळय तांचो 40,000 जेवणा विशयान, आवट ऑफ 50,000 40,000 thoughts अबावट इटींग, उरले 10,000 thoughts आंत girl friend division and boyfriend division, total 50,000 thoughts. They're writing like it, writing, very simple. Writing means something more genient vastuni ami kitengi third it pulaitana, something more pulaitana, tatara meaning upzata. Amtuka sabar example lita, something more. Kumbi pulaitana, tumga kanchu oda seta, kumbi pulaitana maga tantia choda seta. Mostu disak ek tantia asli disak pans tantia durishin, kumbi ek injection din kelar, mostu tantia kariet, business kariet, girlfriend sono shop kariet, Japan and Katata, Japan and a peculiar music galar, kumbi dudon tantian dortat, the music galar. Tashe, something more. Kumbi politan anikita uda seta, kumbi polar ek tantika, mostu pisha kariet, business kariet, and nagu, which a bummy soda sa. Kumbi kashe pilang apla lagin do orno pulita gita shins, kumbi apla pilang, burikan pulita, protect karta, muji mai maka protect kelabri. Maka deva soda sata, kumbi pulita, and thought deva soda sata. Devi amkata shins raktam. So kumbi is not kumbi. Kumbi is something more than kumbi. Kumbi is not kumbi. Kumbi is something more than kumbi. Rook. Rook time by the sa Suglio this rat disak to Ruku. What a gardra wonu? What a gardra on terror? Heat pura upon Kangeta and in Maka Saulidita. Maka Saulidita Totumuzo Rasnar, Tomuzo protector. What pura upon Kanyon? Maka Saulidita. Rati Suglo, Munimbury, Sejabari Ravono, carbon dioxide. Ami Nishwasgan, Amcha Kuditan Gelente, polluted air pura. To swikar karta ani sagli raatu acharavano te polluted air kaaniyano te oxygen karta fresh air karta mujo benefactor jata rooku carbon dioxide le oxygen karta rook maka phola maka jayasulu ye kambo to shambor ambe karta tumi palele rooka so ye kholo anne ka kola ka cover karna sana. Ye kolo tacho we lo kolo ososta oso anne kolo ososta mala harieka rukacha harieka kolyak illo space dita anne taka wat padashe kunchoi kolo anne ka kolaver samasha sana dampana anne ka kolaga illo ase sotta illo sotta mala taka ile wat melonde rook. Please repeat, rook is not only rook. Rook is something more than rook. Yes, Sahit. Meaning pulonje. Coffee. Ami coffee kaningeli asakali. The coffee politanamka kitempra uda seje. E coffee kaningi, kuli, garani, markaragi, utingi, kai laili. Tia yivant kadkurono, kamkurno, bailmanshanuson laili, tezada. Taka uda gale, ta gobor galo, and the words that anate coffee shop, biotani kadlo. Titlansani, the cup is a big on the Magir factory that lay, the factory is a lorry driver and it a kayale, the in the tacho salikarn, bio kern, the powder kern, coffee pitos, alo, Titlansani, the Magir coffee powder, lorry boxes gun, one gale, lorry one gale, the railway station a gale, Magita shipper export gale. Shop gele, the shopkeeper touch a shop and come cochani tani de ikle, Magir Ami Oson the shopkeeper at the coffee powder at low, Animuja mummy into coffee powder, Ununut Kagan, Ununud Udakern, Sakali, Awankini donasana Magawuton, the coffee dili, Kitla come, Kitla zone come gele, Maka cup, e cup coffee melongo, Kitla zone and come gela. Tadala town, Tim being carn. Jamati into Purtam certain Zerzaunu, Magilori, coffee pit or shipper gala plant, the factory in the box kern, coffee packer, Puradita, and younger canteen at Zanani coffee katam, sir, got a mummy in coffee katam, sir. Kitless and any kapkela. So coffee powder is not coffee powder, is something more than coffee powder. Please repeat, coffee is not only coffee, coffee is something more than coffee. தங்களுக்கு கால சாகித்ய கால மீனிங் டு சீ சம்திங் மோர் இன் எவ்ரிதிங் எவ்ரிபடி கேன் யூ சீ தட் கேன் யூ சீ இன் யுவர் ஃப்ரெண்ட் சம்திங் மோ तुमी कजा जाल्ल्यांक तुमच्या बाई जाय थंय समथींग मोर तुमकां दिसता की गूण तिचे शेगूण तुमच्या पुता दुयें थंय कितें बरेंपण दिसता की समथींग मोर तें साहित्य सकट संगतींत समथींग समथींग मोर आमी पळयताना मो गांधी समथींग मोर पळयताना मोग म्हळ्यार कितें हांव हांगा प्रिंसिपल आसतना एकलो तरणाटो 38 degree तो दनपरां जेवणाक हंपन काडटा येतालो खंय हे ताजमहालाक तो दनपरां 12:30 ताजमहालांत सोडून नॅक्स्ट क्लासीक येतालो ताच्या मुखार एक चेडूं भोवशे ताचे क्लासमेट मुखार येताले सडनली चेडू मुखार येता वो तिच्या पटल्यान आसा तो ताचे इतल्याक आसा सडनली चेडू असो हँकी सकयल पडलो हँकी सकयल पडलो वो चेडो NSS-ांत आसा NSS-ांत आसल्यांक हॅल्प करीचे कुमो करीचे म्हण एक हें आसता प्रवृत्ती आसता असो तूं आलो पडलो पडूं न्हू आतां कालां करचें चेडूं शिदा चलोवन आसा हँकी सकयल पडला हांगा एकलो हँकींत खेळटा हँकी सकयल पडला हाका विचून दिवचें गी ताका नाका गी तें मिसअंडरस्टँड करीत गी पूण हांव NSS-ांत आसा हांवें हॅल्प करीचें गे नाका ताका हँकी जाय पडटा देखून हो धैर्यान गेलो हँकी असो वकरलो आनी वेगान स्पीडार चल्लो आनी चेडवा कडेन वसोन न्हू या या हँकी म्हणालो या हँकी हू आय एम सॉरी म्हणून ताणें चेडवान हँकी आचे कडचो खाण गेलो तो हँकी ताका दिताना आचें टीप ऑफ द फिंगर आनी चेडवाचे फिट टीप ऑफ द टंग टच जाले टच जाताना इलॅक्ट्रिसिटी सकट सुरू जावचें थंयता उरलें देखून न्हय मुदी घालची मुदी घालतना मुदी म्हळ्यार काले मुदी मुदी गेल्ले दीस हाट देखून रिंग ताका पळय चेडूं म्हणलें थँक्यू वेरी मच मागीर ती चलोवन चायली कॉलेजीक कॉलेजीक पावली तूं खंयचे क्लासींत हां कॉमर्स तूं ही कॉमर्स गे वय हांवें कॉमर्स हां नॅक्स्ट डे ताणें चायली ती ह्या पटी हँकी पडोवन हँकी पडोवन ती उलोवनच वयर आयलें मागीर तो म्हणालो हांवें सकट नोट्स बरोवन मामाता मॅडमान दिल्लो नोट्स बरोवन हॅल्मा म्हणून दिल्लो नोट्स बरो ना तुजो नोट्स बूक ते कशें दिताय म्हाका तूं आलो पडुलो सुरू जाल्ल्यान थंय आतां नोट्सबूक हाडनाय हांव फाल्यां दिता हांव म्हणालें तें म्हजो नोट्सबूक फाल्यां दिता हांवें सकट बरयला हॅल्मान सांगलें मम्मतान सांगलें सकट फूल थँक्यू थँक्यू म्हणाली उलोवनच कॉलेजीक पावलें तिसऱ्या दिसा ताणें नोट्सबूक चेडवान नोट्सबूक दिलो आनी हो नोट्सबूक हाडून आयलो त्या दीस हो रुमाक येवन नोट्स बूक गुंडायलो हँड रायटींग सोबीत आसा चेडवाचें बरें कवर केलो तितल्या ताचे मोबायल फोन आयले ताणें मोबायल फोन तो नोट्स बूक पळयलो म्हूण चेडवान फोन केलें वय पळयलो सगळो पळयलो सगळो पळयलो ना तुवें पळोवं ना बसया कवर कवर वय कवर पळयलो कवर उकतें केलें कवर उकतें तेगे नोट आसा लॅटर लव लॅटर फस्ट लव लॅटर मागीर आमचे हर एक दीस एक्सचेंज ऑफ नोट्सबूक हाचो नोट्सबूक ताका ताचो नोट्सबूक काका नोट्स आसा म्हण न्हय ताचे भितर कागदां येताले अशें जावन 3 years जालें पुणे मागीर जालें एक वर्स जाल्या उपरांत ताणें डिसायड केलें आमी काजा जावया ती काजा जाली दोगांय खंय सुरू जाल्लें हें हँकी वरवीं हँकी पुटले वरवीं आतां हें काजा जालें बेंदूर वसून काजा जाली शर्मा काजा जाली आनी मोहन पुरो जालें दोगां भुरगीं जालीं दोग भुरगीं मागीर तीं भुरगीं पी यू सी डिग्री पावताना तांणी एक दीस मम्मी कडेन डॅडी कडेन विचारलें डॅडी डॅडी वेर डीड यू मीट मम्मी डोंट टॉक अबावट इट डोंट टॉक अबावट इट डोंट रिमायंड मी ऑफ दॅट म्हण ताचो उडास करनाका म्हाका नो टॅलस नो मम्मी मम्मी यू टॅलस गो अँड आस्क डॅडी देन डॅडी सेड ओके आय विल टॅल यू That day when we went there, her hanky fell down, dirty hanky, picking up that hanky, and I gave that hanky like that, didn't touch. Then we came up, then I don't know, she wrote something which I didn't understand, wrong grammar, everything, love letter was wrong grammar, but still because of the pressure from parents and all that, and the mummy said, it's too late now, you have to get married, we got married, but I tell you, son, I want to tell you, son, this is how he got married, because of the hanky. But I want to warn you, son, whenever you see a girl dropping her hanky, you just see it as if it is a cobra and go that way. Don't go and pick up. So repeat now. Hanky is not only hanky. Hanky is something more than hanky. Repeat. Something more than hanky. This is how we create stories. Literature. What am I speaking? Literature. Sahitya kashi paronche. Hama antan creates kashi story create ke liye. Haan Muzo, I'm principal down chapila, Mujaki Pilo, Father Nella Patim, and a principal down slow. To Yodolam, Itlolam, I'm short. They could know Taka Nella Patti, Tachanam, Father Nella Patti Andras, Taka send of the Tanavasan line. This is Father Nella Patti, I'm Draupati Mula, Taka Rag, Taka Nella Patti, I'm Draupati Mula, Ragasa. Yakti Samanito, Bombay meeting in Gelam, St. Xavier's College meeting up. Think Taka Wee Room de la Malier. Ground floor room. We slab nanth, porni building, wooden building, like I'm charred building. We sultana, bada. What low money, dadanga monies. Tumala Prashant, Father Prashant, Rati Bairata, Javanaka, 2 guinea that needed to copper of the lumber. I'm Dower Rata. I'm sorry, okay, Father Nalapati to Dower Rie. Punyatane, Dadabada Kur Nienaka, I'm Sukil Nidla, Tum Dada Gon Yedo Munis Tum Yatana, Magazagazata, the Kun, slowly. Yes, Father, I'm very slow at Avas Karnam. So only don't yell. Saturday the Varar, Dad, Takudas, Maka promised the Lama. To Dada Vadakur. I'm saying one at Usunitane. Awang sakil nila, to tay tolo, magiraga big cut sawa zay kalamaga, ha, bitter riglo, ani room am bitter bada gel, ha, wow, ta zala ne, ani usonit tolo, puro zala ne, ani khatla sawa, daadam, khatla buslo amno, wani ani 2 minute, khatla buslo apna nitalo sone, kain ko razar kaun ta jar razar karom busta, nitalo, dab, na, magir bada. Then he shoes cut low. Pious egg shoes can no. I mean, Jesuit is pious of shoes can door now. I mean, Barbara can wood also. Oh, that's a egg shoes, Barbara. I was on Larry. Only egg shoes cut low, eh? And egg shoes, eh? Egg shoes cut run, egg shoes. Are it? Oh, egg shoes can only blow it. Egg shoes pie with a socket. Makanga need to know. And next shoes can yellow. Egg shoes cut run, eh? Anda shoes kau ingat loh, maka terduga taki, ar dewar need na maka, aso shoes kedar sakil putta, ko shoes padan sana, kalang kerja, maka angin need padana, kerja tumka need padana, to shoes putam sa maka need na, kadek terduga sana, utlo, goir gelo, ta cebagla bada kena, ta nembagi loh tu, sorry Prashant, I'm sorry, I removed my first shoes. Then I remember you are sleeping down there. You'll be disturbed. So I took the shoes very slowly, without any sound. Sagle amcha varis asat pale. Varis falakal natagi. Te maka haddi tagi. Te annakle gade magar patlangi. Wo kol omonis ki. Kuncho burna so makamel lagi. Sakkad varis prasat pale. Second shoes kedala patta. The result kedala yata, sairi kedala yata, second shoe. Tumche jinneche kunche second shoes manu tumhe polije. Worries. Ata repeat kara. Shoe is not only shoe. Repeat kara. Shoe is something more than shoe. Aso earth kalamlar harieka vostuku ek meaning nahi, sabar meaning, hazar meaning. Tole manis creative yata. Apple je surya naka apple naka apple ga kai zalmale apple je symbol kite tu ega chedo apple dita jala ta che symbolic meaning gale to apple sabon dita jala ta che symbol gale ani kai pras apple ikta tu kashe dishes kata te vonni ha yang pura writing mular kala mula tempat tunggal sangat jam mula tunggal bulu tu telat. Writing flow, writing mula yang udah golon yang lebur. Udah kaki sekat asa, yang fator itu water. Udah kita golon itu, tordan le udah golon itu, fator itu adu. Udah kerja le ladae kerung rau tage, na. Jadi fator kerja usono, udah kaleng kita. Nice, nice. Udah kosono, fator cah round, round, round, round usono. Nice ya, so nice mana? Polish kern, thoda wacha ni, fato to baru polished fato zata. Utkachi sakat tashi. Udaka liquid, so soft. Fato gut, puno ya liquid, ya gut fatra ke, kashe, ya kata train kata, swamang kata, takacha round round osun polish kerna sa. Usually striyo. Dalam manusiang kerja, dalam manusiang bujuk kunci kunci, lada ikut nih. Ile lain sur, drop by drop ragat pihon. Ye important. Ami cinta writing bari difficult jobu mana. Ame kita high school ane pula ila. Tengah mestri insangla teacher insangla ru, yang poem by part kerne ya, kit sace wood sate poem by part kerne amlar by part kerna. Tengah jai na. Un tetes student angke Chennai Express sache lungi dance to lungi dance by part kerne la amlar kitla subit kan by part ker niyamun te sing karta to English poem Kannada poem memorize korunga anatla ke udas natla tengkeche itla sulaban tane lungi dance tengka udas urta kitla bare kan sing karta math sand fail zata pun ta chagadi sar the cricket player and kitle score kadalle adla bombay zalla match and kitle score kadalle pata pata pata match saina thing chendunche mlaru if you like something you learn something kai problem suna you should like sadavzaunu if you like the teacher you like the subject teacher likes zalaru mestri likes zalaru to magam likes zalaru ambare engan sikta Kona hate kata ke? Aku dah subject sih kana. Tuh misal yang kerja itu. Muji matur mami segala samsara ru. Muji ek mami matur. Aku kelas itu an pati itu na. Tum cewa mami kalah sata. Wira, wigo. Tumi az pura teacher ini sara le sekut question ang answer ke dengi tuh me. Kenapa mami sekut teacher ini asal le question am pura me answer ke lam. Mujhe mummy tai sar natle vaire teacher ikade az tu en curling question ai sarli konche answer dile mun nahi my mother is the only mother who never asked did you answer all the questions she said what questions did you ask in the class amche sukkar parents ane amka sangala nalar class in boson question ai sarije answer din boson agat kitla maran jate tumhe kitle jan question isartat आज या वांगा उलयता तुमच्याकडे ना रिपीट करता तुम्ही क्वेश्चन इज क्वेश्चनिंग क्रिएटिव्हिटी म्हणजे क्वेश्चनिंग सो रायटिंग आमका नॅचरल आमका बरो आवेश पुरेताना बरे मूड आरसता लव लेटर फर्स्ट लव लेटर कितले सोबीत करून तुम्ही बरं इल्ले कसे मेसेज तुम्ही धट्टा थोडे पटी इतकं सोबीत करून शेक्सपियरक सहित बरं जाऊ शकना तसे तितकं सोबीत करून तुम्ही मेसेज धट्टात हू सेड रायटिंग इज डिफिकल्ट रायटिंग इज नॉट डिफिकल्ट तुम्ही ट्राई करा ट्राय करा मला या लव लेटर नाही कारण दुसरे काणे उपरापुरं ट्राय करा रिपीट करा रायटिंग इज व्हेरी इझी इवन बिफोर लंच रायटिंग इज व्हेरी इझी रायटिंग इज अ फ्लो म्हणजे ते आमला इतलं जाता जरा उत्काडा बरी जाता हा क्रिएटिव्हिटी वाय टू क्रिएट आमकां मात्र ती सकत असा वॉटर आम्ही प्रिपेर करना ते देवान दिला आमकां विच इज नेचर पार्ट ऑफ नेचर आम्ही प्रिपेर करणार ते वॉटर यूज करून कॉफी करता ज्यूस करता दॅट इज कल्चर आय डोंट क्रिएट नेचर आय डोंट क्रिएट वॉटर वॉटर इज देअर कल्चर पार्ट ऑफ कल्चर ज्यूस कॉफी बायंग कोणता दॅट इज पार्ट ऑफ कल्चर पण उदक आम्ही केलं नाही आम्ही रचलं नाही आम्ही निर्माण केलं नाही देवान निर्माण केलं नेचर पूण ते उदक बांयतावन पंप घालून अंगाडचे दॅट इज पार्ट ऑफ कल्चर वी आर को क्रिएटर्स विथ गॉड आम्ही देवा वटो आम्ही क्रिएट करता stones, but timber.
3: Yang perawan prepare, awu rupu prepare kelo ni, awen nirman kelo ni, dewan kelo, teh awu fooling kata, furniture kata, ger banta, fatrani, flowers, awen fulang karu nanti, plastik fulang sunnu, nis fulang awen karu nanti, punti fulang, asy marn, makasih decorate kata, that is culture. The full karn was andota, that is culture. Full awen create karu na. Punten touch or decoration kerja, subit kerja. Then sir tree, clothes, skin of the animal, shoes kerja, clay, coffee seeds, coffee tea kerja, body. Amen body create korona. Punya body is mulak, mukhantar. Through this body, I can create dance. Through that dance, I can create emotions, nature. Body is part of nature. I didn't create my body. But I can create meaning, culture, to dance. Rice, the shampil. I cooked idli, dosa, pura create. Pun rice, shita, I create. Pun bath, I create. Gurung zainam. Third, totapati, I'm kamburung zainam. The writer's block, munta, the writer's block. Muna burung zainsana. Tethada, I'm kala karije. Ye important. Tumkan kona burung kushatagi, burung zainagi. Writing kerja tadi, kalian kerja itu adalah, amburong boslam, pura prepare kelam, pen ready esatu, kadalah raboslam, mas ready esa, AC on kelam, atau buruije, pun burung zaina, tadalah kita buruije, tadalah, tu bi kita buruije melar, amburong boslam, pun maka burung zain sana, maka burung mood na, tembraya, kalah, maka burung mood na, maka burung zain sana, kawan apa buruije mana? Tumka burung mood na tevelar, maka burung mood na ilal sai bokta temboraya. Nanggalar, tumi burung ku preten katta dalar, aku 5 minutam boraita, 5 minutam boraita. Certainly, 5 minutam boraita. Tadala 5 minutam borila perantu, tumka suwer potta, tumi 10 minutam boraita, 15 minutam boraita. Yen tumi ulas torce, sadawazan burung ku kita reluctance burung kita zain amlar, cinta. Kau ni mesti buku publish kerja nanti. Aku tu so writer ni. Maka borong je talent na. Taca badlak ke? Tumi borong mana sejalar? Ani borong zaina, zainsa nama sejalar. Temboraya maka borong zainsa na. Kita ni mesti terhad kerasa. Aku falah beritam cinta ampunam borong zaina tu sem. Nana sejalar kali kerja mana? Ata 3 minit am beritam, 5 minit am beritam. Makir cepolaya am. Tiap 5 minit aku peralat, tumka ilai urbaya ta. Maka ilo horbosa ta. Urbaya sile horbosa ta. Asha zata, greedy zata. Ame ilo boreje. Creative people, srijanatmak tanje characteristic, lakshana kita emelar, tangka mustu interest asta. Te, ya kata unu, aneka kushen combine kata tu. Kushen combine kata tu. Kaniyo create kacho osho. Muka rahasta asta, kalang kata tu. हस्त साधु प्राणी तुम्ही हस्ती लग्गी वसा तचे शिमटी दरा शिमटी हस्तीची ती शिमटी दर न हस्तीचा काना गडाडा कुछ कुछ कुछ कुछ कर तक खुशी जाता काना भीतर तंगलता ना खुशी जाता ओगो सुरवता नांदळर मुखारो सोनो तचो मुखलो पाय वोइरो कोला इल्लो कुछ कुछ कुछ कुछ कर हस्ते तसे ओगो खुशी जाता तुम यहीं पर ट्राई करो जाइए तो यहीं साहित्य अच्छा हम संक्षेप पर साहित्य अच्छा यहीं ट्राई करो क्रिएटिव मुंडे अच्छे ये दौड़ना तो ले मुझे दौड़े अंगन अस्थाना अंगन आद मुझे दौड़े का दौड़े पटलाना से ले दालर कितने जाते दौड़े अंगन आद पटलाना साथ मुझे पटलो कौन मुझे पटलाने ता उन yang pernah wild thinking mula tu, won tangga nanti, won tangga nanti, won tangga asal tu, terus asalnya kita nanti, wild kisah itu nanti, tanah yang ni yang uno kisah jas tu slow, yang ni kisah itu punya na, kaum kupara yang ni asal, dantu angga semua setelah asalnya, macam mana? Ani, satu matra won tu sah, wilo won tu na, terus kalian jatuh, yang sanggala ni apa, yang first law. आज तुम्ही ब्रेकफास्ट केले त्याचे विषयांत एक बरे येत नाही तुम्हाला किती बरे येत किती झाले आज कसे झाले त्यांचं बरे येत कितें तुमच्या रावंडा सागी तेंच तेच विशयान बरयत डायवोर्सा विशयान हांवें एपटी विचारलें बरोया डायवोर्साक कारणां कितें म्हणून खोली पुरो कारणां डायवोर्साक बरयलें तें नाका एक देवळा ग्रॅविटेशन येतलें जाल्यार गुरुत्वाकर्शन शक्ती नातलें जाल्यार आमी पुरो आतां वयर आसता न्हय आमी पुरो हांगा हँग तें बॅट बावली म्हणटात पळय बावली बरी आमी वयर आसता इफ मॅन वेर टू वेर सारी पकन दादले मनीस याजक पुरो कापडां न्हेसून न्हयता जाल्यार आमचो वयस्यान जाल्यार कापड न्हेसून आयिल्लो जाल्यार हांव आज कापड न्हेसून आयिल्लो जाल्यार तर कितें वायल्ड थिंकींग क्रिएटिविटी म्हळ्यार तें मॉर्न नातलें जाल्यार संवसारांत तशें हांवें बरपा विशयांत सृजनात्मक बरपा विशयांत क्रिएटीव रायटींग वायल्ड थिंकींग हाचे विशयांत इल्लें सांगलें आजीक पुरो म्हूण दिसता कितें म्हळ्यार थोडी आडाडाडाडो पुरो न्हू आसात न्ही देन मस्तो देव बरें करूं थँक्यू वेरी मच

0: कशी आसा रे तुजी वकाल?
1: वकाल?
0: अरे रे रे रे, तुजे तोंड कितें रे? चिरमुट्या गेल्ले आंबाड्या बरी जाला. अरे अरे, वो रडटा? रडटाय कित्या रे डोल्ला? कित्या रडटाय रे? तुजी गजाल कितें रे?
1: गजाल सॅप्टीक जाल्या.
0: कितें
1: सॅप्टीक जाल्या?